नानक जा कै मस्तक लेख, एको जप एको सालाहे, एक सिमर एको मन आहे, एक के गुण गाओ अनंत, मन तन जाप एक।